0: जावनो आणि हंग मंगळूर अंत सगळं ऍक्टिव्हिटीज मस्त उण तश जावनो ते एक तशीची अपूर्ण जावन वरले
1: मूवीज आग तुम्ही बरोक कसल एक चित्रकथे एक तुम्ही
0: मला तक कसल मला 24 घंटे थई अवेलेबल असो का जाता ते आमक अनु आमगेले
1: टाइम जाईना तश जाव तशी तुम काय एक आश असेल आशीष कोरका
0: आज काय अस
1: आज काय अस आणि मुकर मेळरी तुम्ही तक रेडी असता
0: रेडी मला वचून करतसल ना
1: मंगळूर दकुनुची ते एक काम करू साध्य असलर तुम्ही खंडित कोण देऊ मुखार असायची म्हणून सांगताची कामत मम्मल बिझी शेड्यूल आमकं खंडित गोत स बरवणगेक तुम्ही कशी समयाचा सदुपयोग कोरका म्हणजे आम्ही तुमगेल दाखवून पळून खंडित जाऊन सिक्का तुम्ही कशी करताची म्हणून सांगितवा
0: एक आम्ही बरोच्या सूर केल्यावर खंडित ते काणी तुमकं समाधानार बेशा सोणा तुमकं रेस्टलेसनेस असता आय काही तुमगेले टायमा मध्ये तू ते एक काणी ते एक पात एक पॅरल हे तुमगेल माते गुंता असतं ते तसं जाऊन न्हू ते रेस्टलेसनेस तुमकं निदोच्या सोणा बेशा सोणा कोच्या सोणा तशी केलो पण तो सकाळी वग्गी 3-4 घंटे कुठून बरेलेले असा मागीर केलं रात्री ते स्वल्प म्हणजे एक फ्लोअर जायना म्हणजे व्हेरी शॉर्ट शॉर्ट शॉर्ट स्पॅनारी बोरन बोरन उठकत जाता म्हणजे आमके एक रेस्पॉन्सिबिलिटी असणं हा कसं नाही एक तोग देऊनच्या नज्जा
1: म्हणतो
0: आम्ही जनाल मनात एक स्थान घेतता रे आमक ते तोग देऊनच्या जायना एटलिस्ट आम्ही ते वरून घेऊचे एक रेस्पॉन्सिबिलिटी असतं तसं जाऊन ते बरेलेलं असेल एक गंभीर जाऊन की एक डिग्निफाईड जाऊन की एक लायक प्रेझेंटेबल मॅनर की इष्ट जाऊ तसल एक बरं तसल बरं का म्हणजे असेल देखून ते एक स्ट्रेचर खंडित बरोच्या जायना
1: तशी कामात मम्मा मुखबैलचं पण हॉड म्हणारी मुव्हीज अंत बरो काम म्हणून सांगून एक आशे असं मागीर कसं नाही तुमगेले साहित्य अंतू कसं नाही एक अचिव्हमेंट कोर का म्हणून तुमकां आशेस की
0: साहित्यांतूची हे एक देवान एक दिला मेगेल गॉड गिफ्ट म्हणतात इथं म्हणारी केलं जण म्हणतात हे रायटिंग इज अ गॉड गिफ्ट म्हणून सांग खंडित वही म्हणून दिसतं इथं म्हणारी आता हा तुमगेले उलयताना हा नॉर्मल मॅनची हा बरोच्या बसताना एक ध्यानाची मनस्थिती ते तसं जाऊन ते खैतुला नाही इले कश्य इले मग गोत ना कसं नाही म्हणून देवान दिला तसं जाऊन ते मुखारी ते लायकोन बरो का एक आणि एक साहित्य लोक एक वरत असेल एक नाव घेऊन वचू का म्हणून सांग एक आश असत ते एकच आश साहित्य क्षेत्र संबंध पडला
1: तशीची कामत मला पुस्तक वजितल मस्त जन असायची आमगेला ऐकूप्यांक तुम्ही बरे येईल इथलं ते तुम कुडगा असे होत असेल केलं पुस्तक नाव सांगितवा मगिर तुम्ही तुमगेल पुस्तक वजितल अंक कसं एक दोन उत्तर सांगू का आश पावताची
0: आता रिसेंट जाऊन एक 3 पुस्तक आईले एक अंकिता पुस्तक कन्नडात नावाधिक प्रकाशकांनी एक पदरुगळू म्हणते सुदान सिरियल जाऊन आईले मळ्ळावरी कंटेंट बेस्ड हे एक स्वल्प मक मनाक इष्ट जाऊन बरेलेले काणी म्हण मग बरं बेशक सोनाशी बरं घेतील काणी टफही असले इष्टही झाले आणि सुदान ते मस्त पॉप्युलर झालत ते एक आणि आरोहण म्हणून सांगून ते विरलोक पब्लिश तेव्हाही लायक नाव पाविले पब्लिकेशन्स ते शिक्षणाचे व्यवस्था एक आम्ही आमगेला गुरु तंक पुरे इतलं हॉड एक आम्ही आजिक एक गुरु म्हणा आम्ही एक पाय पडतात आमगेले सकाळी उडग प्रातस्मरणीय म्हणतात आम्ही तिथलं आम्ही मॉल देऊन एक गुरु गुरु म्हणा तिथलं हॉड म्हणून सांगून आमक आज कसं मिळला की ते गुरु निमित्त आम्ही एक मातीशी स्कुला गेली ते आमक ते स्कुलाच मात्र नाही आमक एक संस्कार की प्रत्येक कसं दिले ते त्यांनी शिकू ना येईल देखू ना आनामदितात ज्याला रे तंगेल पात्र आम्ही विसरू ना ज्याला आता चढू गुरु म्हणताला कशी नडसून घेतात आत्ताचे गुरु तंगल मनस्थिती तेदांचे गुरु तंगल मनस्थिती खंडापट्टे व्यत्यास असत हे एक विषयार बरेला आरोहणा म्हणून सांगून मागीर एक व्यतिरिक्त म्हणून तुमकां सिनेमा वेब सिरीज जाऊ का म्हणून सांगून आश असलं रे तसले एक सब्जेक्ट तुमकां म्हणा रे तुमकां पुस्तक धरल्यावर खंडित तग सोडू जाय ना तसले एक ते एक क्लू सांगलं रे ते ताजे हे वत्ता वय तशी व्यतिरिक्ता म्हण सांगून ते एक 3 रिसेंट काण्य तशेन वजिताला कसं नाही म्हणारे तुम्ही प्रोत्साह करा ती मक म्हण मात्र नाही मस्त जन बरयताला असत तुमगे लायके तुमगेल हातांत असता कोण तुमगे इष्टाचे रायटर्स असतात खंडित एक दिस तुमगे दिनचर्येत एक स्वल्प टायम एक वजूच्या दियती म्हण सांगून हा रिक्वेस्ट करतो
1: तशी कामात्मा म्हणाली वजितलानं मन दवन वजुका मैर कुशी पाहू का कसं नाही टीके असल्या रिवे केल्या रिवे तर जोट्टू एक मोग असू का म्हणून तुम्ही सांगितलंयचं. कामात्मा तुम्ही आजी आमगेला हे संदर्शना कार्यक्रमांत येऊन तुमगेल एक खुशी तशीच तुमगेल एक तंतुवयशी.

0: तुम्हें एक बरतन तुम्हें शेक वातावरण कशी वड्डून आई हज बगे तुम्हें वाटन घेतिलस कार्यक्रम आईलक तुमका अनंत अनंत धन्यवाद
1: मक्का मेगल वैर प्रीति दवर तुम्ही आपेला लहे आकाशवाणी मंगळूरु आणि तुमकै विशेष जाऊनो अवकाश देऊनो मेगल अनिसिके हंगा एक प्लॅटफॉर्म देऊनो मक्का मेगल अनिसिके शेअर करूक तुम्ही अवकाश दिलालक तुमकै आणि आकाशवाणी काही आणि ऐकतालंकै मेगल विशेष नमस्कार आणि धन्यवाद सांगतो.
0: एदोळताय तुम्ही कोंकणी कार्यक्रमांतु मंगळूराच्या विवेकानंद कामत हंगेल संघात संवाद ऐकलेंचे संवाद चलायसून दिलेला स्नेहा विनोद पै हंगाक आयचे कोंकणी कार्यक्रम समाप्त जत्ता नमस्कारो.
2: आकाशवाणी मंगळूरु ಈಗ ಹಿಂದಿ ಚಿತ್ರಗೀತೆಗಳು. ಲಗಾನ್ ಚಿತ್ರಕ್ಕಾಗಿ ಉದಿತ್ ನಾರಾಯಣ್, ಲತಾ ಮಂಗೇಶ್ಕರ್ ಮತ್ತು ಸಂಗಡಿಗರು ಹಾಡಿರುವ ಗೀತೆ. ಸಾಹಿತ್ಯ ಜಾವೇದ್ ಅಖ್ತರ್ ಅವರದು. ಸಂಗೀತ ಎ ಆರ್ ರೆಹಮಾನ್.